0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीट्स 9 ते 10 वाजतापर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन तर सिखो नक्कीच साथ द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत तर सिखो मोदकाप्रमाणे जीवन गोर आणि चंद्रासारखे तेजस्वी होवो संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा तुम्हा सगळ्यांसाठी तर सिखो गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि सुख समृद्धीचा वर्षाव होवो हीच प्रार्थना आहे माझा तुम्हा सगळ्यांसाठी तर सिखो सुरुवात करूया आजचा आपला कार्यक्रम या पहिल्या गणेश गाण्याने

तरसिखो मनात भक्ती ओठांवर गणरायाचे नाव आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने. पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचे. जिथे गणेशाचे स्मरण तिथे संकटांना नाही स्थान. सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.

तर सीखू का शंक नहीं कि अपन या भक्तिमय वातावरण सा पुरेपूर आनंद घेत आहत तर साध्या दहा वाजता पर्यंत आणि या पुढील गीताचा आस्वाद आपण घेऊया।

संगीतप्रेमी श्रोत्यांनो संकट येतात आणि जातात पण गणरायावरचा विश्वास कायम साथ देतो. तर पुन्हा एकदा संकष्टी म्हणजे उपवासाचा दिवस नाही तर विश्वासाचा उत्सव आहे. तर डेडिकेटिंग पुढील गाणं सर्व गणेश भक्त

रसिको जीवन सुंदर आहे, फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगायचे शिका। प्रत्येक सकाळ ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे। तर चालूच ठेवूया हा कार्यक्रम काही अप्रतिम गीतांनी।

0: अगं मला या गोष्टीचा काहीच फरक नाही पडत की तुझा चेहरा जळालाय तर लोक काय विचार करतील. मी तुझ्यावरती तितकंच प्रेम करतोय जेवढं आधी करत होतो. श्रद्धा प्लीज मला सोडून जाऊ नको.
1: रसिकुमारा, तर काही शंक नाही की आपण या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. आपलाच कार्यक्रम आहे तर या संगीतमय कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घ्या व या पुढील गीताचा आस्वाद आपण घेऊया.

0: Recipe ya garnen enter shibet sa garnes nar, so keep connected with us the avasta pariant.
1: Bau, how are you?
2: काय करावं आहे
3: ना ए दीपक
2: ए इकडे हो तूच तूच इकडे नाव काय ग तुझं
4: आदिती
2: आणि आडनाव काय
3: ए आडनाव नाही सरनेम सरनेम इंग्लिश इंग्लिश
2: हा तेच ते
5: सरनेम काय सरनेम
6: काय सरनेम
5: सरनेम काय सरनेम
6: सरनेम
5: काय सरनेम
6: सरनेम काय सरनेम
2: कोण आहे रे सरनेम नाही सांगत
7: ओ दादा
2: गप
3: ए भाई आले भाई